0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एनबीसीच्या घड्याला ते ठीक एक वाजले आहेत।
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग।
1: दुपारचे ठीक एक वाजले आहेत। श्रोते रसिक हो नमस्कार। AM2 रेडिओ मॉरिशस वरून तुमचे सुस्वागत करताना या दुपारी मला अत्यंत हर्ष होत आहे। तर नेहमीप्रमाणे सादर करीत आहोत AM2 रेडिओ मॉरिशस वरून आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रम। रसिको हो, चला जाऊ या पंढरीला। या गोर भक्ती गाण्याने कार्यक्रमाचा शुभारंभ करीत असताना साऱ्या विठ्ठल भक्तांना प्रभूची सत्कृपा प्राप्त होवो ही सदिच्छा।

हे गोड भक्ती गीत तुम्हाला नक्कीच आवडले असेल. श्रोत्यांनो, शनिवार हाच दिवस असतो ज्या दिवसाचा फायदा घेऊन सर्व लोक बऱ्याच गोष्टी करतात. शॉपिंग मॉलला, दुकानाला, बाजाराला, लग्नात, पूजेत, मुलांच्या बारसात हजर राहतात. विद्यार्थी ट्यूशनला जातात. इतर लोक रुग्णालयात आपल्या परिवारांच्या भेटीला जातात. हेच दैनंदिनचे कार्यक्रम असतात. असे असता तुमच्या करमणुकीसाठी एवं खास मनोरंजनासाठी आम्ही हजर असतोच की. तर चला कार्यक्रमाची दुसरी भेट ऐकूया. श्रेष्ठ कवी शांताराम नांदगावकरांचे हे मधुर गीत स्वरचंद्रिका अनुराधा पौडवाळ यांच्या सुरीला वाजत.

सिक श्रोत्यानो आता गबैया या मधुर चित्रपट गाण्यानंतर सादर करीता होत या क्षणी भेटली तू पुन्हा या मूवीमधून घेतलेले एक दुसरे भाव मधुर गीत स्वप्नील बांदोडकर व आनंदी जोशी या दोघांच्या सुमधुर आवाजात.

भेटली तू पुन्हा या मूवीमधून घेतलेले हे भाव मधुर गीत आपण ऐकत होता रसिक श्रोत्यानो स्वप्नील बांदोडकर व आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात. स्वरतरंग या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे कुणाल गांजावाला आणि सोनाली सुनावणे यांच्या आवाजातलं खुलेआम इश्क झालं ग. चला यापुढील गीताचा आस्वाद घेऊ.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग
2: चालू करीत आहोत आपला स्वर तरंग कार्यक्रम. या पुढील गाण्याने मेकअप शिकअप निक शिंदे व सोनाली सुनावणे यांच्या सुमधुर आवाजात.

परमेश मनी सुनाली सुनावनी व सहगायकांच्या आवाजाच्या या अप्रतिम लग्न गाण्यानंतर सादर करीत आहोत. यावेळी अवधूत गुप्ते यांच्या आवाजातल्या मिस मार्च चित्रपटातून घेतलेले हे गाणं.

लोकप्रिय कोळी गाण्याने करिता होते गायक कलाकार आहेत संतोष नायक, प्रज्ञा खांडेकर व साथी कलाकार. आणि ह्याच कोळी गीताबरोबरच सादर करण्यात आलेला आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. आजचा हा दिवस तुम्हा सगळ्यांसाठी शुभ व मंगल ठरो ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली

रसिक मंडळी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशिष्ट ट्यून इन करत आहात ऑन योन AM2. म्हणून या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचा आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत आनंद भाटे यांचे सुमधुर आवाजात. ऐकूया श्री गणेश नमन माला.

मंडू कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा EM2 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. अजय गोगावणे आणि अरिया यांचे सुमधुर आवाजात ऐकूया चांदना.

मंडिहू काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो. हर्षवर्धन वावरे आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात लय भारी दिसते आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.